0: morning.
1: Good morning. Good morning.
2: बेटा.
0: Yes, papa.
2: बरखोरदा.
0: Yes, daddy.
2: अपनी भाषा में बोलो.
0: अरे हाँ हाँ, I'm sorry.
3: नमस्ते, नमस्ते, ओ पिताजी.
4: नमस्ते.
3: जय हिंद, जय हिंद, ओ पिताजी.
4: जय हिंद.
3: नमस्ते, नमस्ते, है सबको.
5: नमस्ते बाबू.
3: नमस्ते,
0: नमस्ते, नमस्ते, नमस्ते.